0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती। बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती। शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। राज्यातील भरती परीक्षा संदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष वी राधा यांची माहिती। आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत। आता सविस्तर बातम्या। जगाच्या अनेक भागात सध्या सुरू असलेलं संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील ध्रुवीकरण आणि विभाजित स्थितीबद्दल ब्रिक्स गटातील देशांनी चिंता व्यक्त केली आहे। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमतानं स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवर महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे। शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे। ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणारा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं। या जाहीरनाम्यातील ठरावांचं प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले।
1: आज की चर्चा से स्पष्ट है कि बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता। रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है। आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है। अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले।
0: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स देशांनी तीव्र चिंता व्यक्त केली। पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं मोदी यांनी आवाहन केलं। गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला। सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला। तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली। दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला। ते म्हणाले,
1: अब समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमति को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले। अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा। इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी। ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है, किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए।
0: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात शहा आज BKC मध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। ते एशियाटिक सोसायटीला देखील भेट देणार आहेत। तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहतील। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत। राज्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे। सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्येही गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा मिळतात की नाही यावर ज्याप्रमाणे नियंत्रण यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जाते त्याच धर्तीवर आता शाळांसाठीही ही यंत्रणा लागू केली जाणार आहे। या विशेष प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सोयीसुविधा आणि आरटीई अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर यावर थेट प्रशासकीय लक्ष राहील। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन उमेदवारांच्या दृष्टीने भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गतिमान आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला जाईल, तसंच राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार केली जाईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काल पुण्यात दिली. एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं स्थापन केलेल्या भरती परीक्षा कृती दलाच्या वतीनं काल पुण्यात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, अन्य भागधारकांशी सल्लामसलत करण्यात आली. त्यानिमित्तानं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. या समितीकडे आतापर्यंत राज्यभरातून परीक्षा संबंधीच्या सूचनांचे 18,000 अधिक ईमेल्स आले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनासाठी आता काहीच तासांचा अवधी आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाचं स्वागत करण्यासाठी मंडपांची उभारणी, सजावट यांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी कोल्हापुरात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी एसटी बसच्या 94 बस सोडल्या असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिली आहे. नागपुरात प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आकर्षक सजावट आणि रोषणाई केली आहे. कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही मुंबई गोवा महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र होतं. गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या वतीनं 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत राज्यभर श्री गणेश आरोग्याचा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत सांगलीसह राज्यातील जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या राज्यांशी संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. पिकांच्या झालेल्या नुकसानीसह सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश बावनकुळे यांनी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले. अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. उद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असं बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये वार्ताहरांना सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी इथं काल मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान सध्या सण उत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणं राज्याच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणीही आंदोलन करू नये असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची गतविजेत्या श्रीलंकेशी लढत होणार आहे. दुबई इथं हा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. भारतानं महिला कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्याही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मोकी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा 5-1 असा पराभव केला. दुसरा उपांत्य सामन्यात यजमान चीननं जपानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे. या स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची दक्षिण कोरियाच्या संघाशी गाठ पडणार आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे शहरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती. बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व्ही

0: आधा यांची माहिती आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: बारे में सोचते हुए अच्छे अच्छे गाने सुने. लो जी, एक गाना आपके लिए बड़ा प्यारा सा आ रहा है.

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मनस्पर्शी आपल्या कार्यक्रमामध्ये। आणि तुम्ही चॅनल ऐकू शकता न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा। मंडळी, मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू झाला आहे आणि सगळीकडे धूम आहे, चर्चा आहे ती एकाच गोष्टीची, ती म्हणजे उद्यापासून सुरू होणारा गणेशोत्सव। सगळीकडे मखर सजावट झाली असेल किंवा अगदी शेवटच्या टप्प्यात आता ही सगळी कामं आलेली असतील। बाप्पाला काय आवडणार त्याच्या नैवेद्याचे बेतसुद्धा ठरले असतील। कुठला सार्वजनिक गणपती बघायला जायचं त्याचीसुद्धा चर्चा सगळीकडे सुरू असेल। मुंबईमध्ये तर गणपती मोठे असतातच, पण त्यांची सजावटसुद्धा त्याचं वेगळंच आकर्षण असतं, त्यामुळे अगदी लांबलांबनं भक्तमंडळी दर्शनाला येत असतात। आणि एकूणच हवेमध्ये इतकी प्रसन्नता आहे सध्या की वर्षभर आपण या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असतो किंवा वाट बघत असतो, आणि त्याची तयारी खूप आधीपासून आपण सुरुवात करतो। आपण काहीतरी एक विचार करत असतो की आता ह्या गणपतीला आपण काय वेगळं करू शकतो, आणि वेगळी तरुणाईची पुन्हा वेगळीच त्यांची गणित असतात किंवा त्यांचे काय वेगवेगळे ट्रेंड्स आपण म्हणतो ते सध्या झालेले आहेत।

मंडळी, गणपती उत्सव असला की अजून एक महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे उकडीचे मोदक. कारण हे गणपती बाप्पातला तर आवडणारा हा नैवेद्य आहेच, पण त्याचबरोबरीने घरोघरी आवडणारे हे उकडीचे मोदक असतात. मग हे करताना सईने आपल्याला काय टिप दिलेली आहे ते बघूया. उकड काढताना बरेचदा कधीकधी गोंधळ होऊ शकतो, कारण मग उकड ती कोरडी होते आणि मग मोदक नीट होत नाहीत. मग त्यासाठी काय करायचं, तर उकड जर आपण काढायची असेल तुम्हाला उकडीचे मोदक करताना, तर जेवढं पीठ असेल तेवढंच आपण पाणी वापरतो, म्हणजे एक एक कप, तर ते प्रमाण ठेवायचं. आणि दुसरं म्हणजे जर ते पाणी आपण उकळवतो त्याच्यामध्ये जर आपण एक साजूक तूप घातलं किंवा 2-3 चमचे दूध घातले तर उकड छान मऊ होते आणि दुधामुळे मोदकसुद्धा खूप छान असे शुभ्र दिसतात. त्याच्यानंतर पीठ आपण जेव्हा मिसळतो तेव्हा पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्या उकळत्या पाण्यात घालायचं आणि पटापट लाटण्याच्या किंवा चमच्याच्या मागच्या भागाने ते पीठ व्यवस्थित मळायचं. नाही तर काय होतं, त्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि मग नंतर तुम्हाला पारी करताना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे छान ते मिक्स करायला पाहिजे. आणि असं होतं बरेचदा की पीठ मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायला पाहिजे. आपण तसाच जर गॅस ठेवला तर ते बरोबर होत नाही. गॅस बंद करायचा आणि कढईवर आपण झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ येऊ द्यायची, त्यामुळे पीठसुद्धा छान शिजतं. आता काय होतं कधीकधी की गरम उकड न मळता जर आपण ती गार होऊ दिली, कसं असतं की तुम्ही गरम गरम उकड घेता आणि त्याच्यानंतर ती मळता, ती नाही जर मळली आणि ती गार होऊ दिली तर त्यामुळे ती उकड कोरडी होऊ शकते. आणि मग ती कोरडी झाली तर ज्या पाऱ्या असतात मोदकाच्या त्या नीट तयार होत नाहीत किंवा बनत नाहीत. त्यामुळे पूर्ण छान असं ती उकड झाली की त्याच्यानंतरच त्या पाऱ्या मोदकाच्या ज्या असतात त्या छान अशा तयार होतात. त्यानंतर आपण जी उकड काढतो आहे ती कुठल्या तांदूळ आपण वापरतो आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे लांब दाण्याच्या तांदूळामध्ये काय असतं की अमायलोज हे जास्त असतं, त्यामुळे तांदूळाच्या पिठापासून बनवलेले मोदक जे असतात ते लवकर फडफडीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोदक हे नेहमी आंबेमोहरासारख्या बुटके जे तांदूळ असतात त्यांच्यापासून त्या पिठापासून बनवले जातात, त्यामुळे ते बराच काळ मऊ सुद्धा राहतात आणि आंबेमोहराचा जो छान वास असतो तांदुळाचा तो सुद्धा त्याला छान येतो. जो स्टार्च असतो त्याच्यामध्ये आपल्या तांदुळामध्ये तो संपूर्ण शिजलेला नसतो, त्यामुळे काय होतं तो प्रकाशाला असा अडवतो. पण शिजण्याची क्रिया पूर्ण झाली की हा प्रकाश काही प्रमाणात आत जातो आणि उकड पूर्ण शिज

असते तेव्हा त्यावर एक प्रकारची चकाकी येते. त्यामुळे या पद्धतीने सुद्धा आपण उकळ शिजले की नाही हे ओळखू शकतो. जर त्याच्यावर छान चकाकी आली, छान ते दिसत असतील, तर हे आपल्याला निश्चित कळेल की ती उकळ छान अशी शिजलेली आहे. आणि आपण मुळात काय असतं की पूर्णपणे अगदी उकळ आपण शिजवत नाही, त्याच्यामुळे मोदक केल्यानंतर पुन्हा ते अर्थात आपल्याला उकडून घ्यायला लागतात आणि मग आपल्याला छान त्याच्यावर अशी चकाकी आलेली दिसते. तर ह्या काही सईने टिप्स दिल्या होत्या मोदक कसे करायचे. त्याच्यासाठी आपल्याला छान मोदकांचा आस्वाद घ्यायचाच आहे. गणेशोत्सव जो सुरू होतो आहे त्याच्यामध्ये, तर अशाच काही टिप्स आणि ट्रिक्स असतात ज्या वापरून आपण छान असे आपले हे पदार्थ नक्कीच प्रयत्न करू शकतो करण्याचे.

0: मंडळी, आपल्या घरी सण समारंभ असतात, पाहुणे येणार असतात, तेव्हा आपल्याला धाकधूक असतेच ना, सगळं नीट होईल की नाही, आपण एवढं प्लॅनिंग केलेलं असतं, ते त्या दिवशी तसं तसं होईल की नाही, ऐनवेळी काही गोंधळ तर होणार नाही ना, म्हणजे हे सगळं आपल्या डोक्यात चालू असतं, हे असं नाही झालं तर काय होईल, तसं नाही, असे अनेक विचार आपल्या मनात येत असतात. आणि सण समारंभ कशाला, कुठल्याही प्रसंगामध्ये, महत्त्वाच्या प्रसंगी, आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या मनामध्ये थोडीशी अशी धाकधूक असतेच, काळजी असते की काय होईल, कसं होईल, म्हणजे कधीकधी ते आपण एवढी काळजी करतो की आपल्याला झोपही थोडी लागत नाही. मग अशा वेळी काय करायला पाहिजे, किंवा मग आजचा दिवस काय आहे खास, मग आजचा हा दिवस आपल्याला त्यासंबंधी काय सांगतोय, हे मी तुम्हाला सांगणार आहे. एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याविषयी बोलूया मनस्पर्शी आपल्या कार्यक्रमामध्ये, कारण हा विषयसुद्धा आपल्या मनाशीच अतिशय बांधलेला किंवा निगडित असा आहे, रोजच्या आयुष्यातला असा आहे, त्याविषयी आपण बोलूच या थोड्याशा विश्रांतीनंतर.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
3: FM Gold, Khara Sona.

श्रोतेहो, कुठल्याही छान चांगल्या कामाची सुरुवात आपण जेव्हा करतो ना, तेव्हा या गणपती बाप्पाची प्रार्थना नक्की करतो, कारण तो सुखकर्ता दुःखहर्ता आहे आणि शुभदायक असं म्हटलं या गाण्यामध्ये. आता आपल्याला कुठेतरी एक विश्वास असतो की आपण ह्याची जेव्हा प्रार्थना करतो आहे ना या बाप्पाची, तो नक्की आपल्याला बळ देणार आहे. कुठलंही संकट येऊ, काही आव्हानं येऊ, आपल्याला ती ताकद तो नक्की देणार आहे. आणि हाच असा सकारात्मक विचार करण्याचा हा आजचा दिवस आहे, कारण आजचा दिवस आहे म्हणजे सकारात्मक विचार दिवस, पॉझिटिव्ह थिंकिंग डे हा आजचा दिवस आहे. मग आता हा विचार करायचा कसा? आणि बरेचदा असं होतं ना की अहो हे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण कधी कधी असे प्रसंग येतात की जेव्हा आपलं मन थोडंसं अस्थिर होतं, आपल्याला लक्षात येत नाही आपण कधी नकारात्मक विचार करायला लागलो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. मग अडचण, वाईट परिस्थिती असली तरी चांगल्या रचनात्मक गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, आशावादी राहायला पाहिजे. मग असं सगळं आम्ही केलं तर अडचण दूर होते का? पण अडचण दूर होईल, त्याला वेळ लागेल, पण नक्कीच मनाची उभारी आधी ठेवणं हे खूप गरजेचं असतं. मग असा जर आपण विचार करत राहिलो की

हे मी असं कसं करू किंवा काय करू, तर त्यापेक्षा जर आपण चांगल्या गोष्टी कुठल्या झाल्या किंवा आपण ह्याच्यातून काय शिकलो ह्याचा विचार केला तर मनाला चांगली उभारी मिळेल. आणि वास्तव किंवा अडचणींकडे आपण दुर्लक्ष करायचं आहे का, तर तसं आपण काहीच करायचं नाही आहे. सकारात्मक विचार करायचे म्हणजे काही तज्ज्ञ मंडळी काय सांगतायत की कुठलाही असा प्रसंग आल्यानंतर त्यामध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो किंवा कुठल्या आपण नाही करू शकत, मुळात आधी आपण काय करू शकतो त्याच्यामधनं मार्ग कसा काढू शकतो ह्याकडे विचार देणं गरजेचं आहे. ना की असा विचार करणं की अरे मग आता हे आल्यानंतर मग हे माझ्याच बाबतीत का होत आहे किंवा हे दुसऱ्यांच्या बाबतीत मग त्याचं कसं आहे, ही कंपॅरिझन न करता आपण आपल्यामध्ये काय गुण आहेत आणि त्याचा ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी कसा वापर करू शकतो, या आव्हानांमधनं आपण काय शिकू शकतो, काय सकारात्मक उपाय याच्यावर आपण करू शकतो, या सगळ्याचा विचार करण्याचा हा आजचा दिवस आहे. आणि त्यासाठी महत्त्वाचं काय असतं की आधी आपल्याला ओळखून घेणं की जी परिस्थिती आहे त्यामध्ये माझ्यातल्या ह्या काही सकारात्मक गोष्टी आहेत, ह्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या वापरून मी त्याच्यावर नक्की मात करू शकते. त्यामुळे खूप कठीण कठीण वाटणाऱ्या या सगळ्या गोष्टी असल्या तरी रोजचा हा प्रयत्न आहे. जसं आपण रोज व्यायाम करत असतो तसं हा रोज चिंतन करण्याचा, रोज मनन करण्याचा हा विचार आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला हे वाचून तज्ज्ञ मंडळींचं सांगते तसा रोज मीही तो प्रयत्न करत असते की आपण एखादी परिस्थिती आली तर त्याच्यातनं कसा मार्ग काढू शकतो. आजचा हा खास दिवस त्याच्यासाठी आहे. आता आपल्या सगळ्यांनाच मी मगाशी म्हटलं तसं थोडंसं टेन्शन येतं, घरामध्ये पाहुणे येणार, आपलं सगळं नीट होईल की नाही, पण कुठेतरी एक विश्वास ठेवणं, आपल्यावर आत्मविश्वास ठेवणं हे सुद्धा त्याचबरोबरीने गरजेचं आहे. अशाच छान गप्पा आपण मारणार आहोत मनस्पर्शी आपल्या कार्यक्रमामध्ये. तुम्ही ऐकत रहा 100% 1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

श्रोत्या मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आजचा पॉझिटिव्ह थिंकिंग डे म्हणजे सकारात्मक विचार करण्याचा आजचा दिवस आहे आणि त्याविषयी आपण बोलतोय. तर मुळात सकारात्मक विचार करताना एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे की काय परिस्थिती आहे त्याचा आधी स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. कारण जर ती परिस्थिती आल्यानंतर आपण त्याचा स्वीकारच केला नाही आणि मग फक्त विचार करत बसलो तर मग पुढे काय करायचं हे आपल्याला लक्षात येत नाही. मग एखादी घटना घडली असेल तर त्याचा कसा वेध घ्यायचा, तर तिराहित होऊन त्याचा वेध घेणं खूप गरजेचं आहे. ती घटना घडल्यानंतर कधीकधी आपण खूप त्याला एक अटॅचमेंट असते आपली एक पर्सनली त्याच्याशी आणि म्हणून आपण बरेच वेळा काही इमोशनल होतो आणि मग तसे चुकीचे निर्णय घ्यायला लागतो. त्यापेक्षा एक तिराईत व्हा आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. एखादी घटना घडल्यानंतर त्यामध्ये काय झालं ह्याच्या चार गोष्टी आपण नक्कीच मांडू शकतो. त्या म्हणजे चांगल्या काय गोष्टी झाल्या, वाईट काय गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे त्या बाबतीत काय करता येऊ शकतं आणि यामधनं आपण काय शिकलो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्याचा विचार केला, अगदी लिहून ठेवला पाहिजे असं नाही, पण या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर आपल्याला यातनं एक नक्की कळू शकतं की ज्या चांगल्या गोष्टी झाल्यात त्या चांगल्या गोष्टींमधनं आपण त्यावेळी काय निर्णय घेतला किंवा आपण आपले चांगले कुठले गुण वापरले हे आपल्याला कळू शकतं आणि मग ते गुण आपण वृद्धिंगत कसे करायचे हेही आपल्याला कळू शकतं. जर काही नकारात्मक गोष्टी झाल्या तर त्या कशा कमी करायच्या ह्याचासुद्धा आपण विचार करू शकतो आणि असाच प्रसंग जर पुन्हा पुढे आला तर आपण कसं त्याला सामोरं जायचं आहे या सगळ्या गोष्टी नक्कीच या अभ्यासातून किंवा हे मांडणीतनं आपल्याला कळू शकतात. तर अशाच गोष्टी आपण मी मगाशी म्हटलं की एक प्रॅक्टिस किंवा रोजच्या आयुष्यामध्ये जर आपण हळूहळू करायला लागलो, अगदी प्रत्येक वेळी हे करणं शक्य होणार नाही अगदी 100%, पण रोज आपण हळूहळू याचा विचार करायला लागलो तर नक्कीच त्याची आपल्याला सवय होईल आणि मग कुठलीही अशी परिस्थिती आल्यानंतर आपण एकदम अचानक शॉक आपल्याला जो बसतो किंवा अचानक नकारात्मक आपण खूप होतो तसं न होता हळूहळू याचं आपल्याला एक तयारी, जशी आपण अभ्यास करतो आणि परीक्षेची तयारी तशीच ही काहीची तयारी आपली होईल आणि पुढे अर्थात मग सगळं हळूहळू सुरळीत व्हायला लागेल.

श्रोत्याहो, मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आज सकारात्मक दिवस आहे, सकारात्मक विचार करण्याचा दिवस आहे, त्याविषयी आपण बोलतोय. तर ते बोलत असताना मगाशी मी म्हटलं तसं की जेव्हा आपण नकारात्मक विचार करत असतो तेव्हा काय करायचं, तर एक दोन मिनटं थांबायचं आणि विचार करायचा की आपण हा का नकारात्मक विचार करतोय. म्हणजे एक तिराहीतपणे जेव्हा आपण आपल्याच विचारांकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की एवढं मोठं आपण जे काही पुढे काय होईल याचा काय जो मनामध्ये आपले जे विचार चालू आहेत इतकं काही झालेलं नाही आहे. ते प्रॅक्टिकली आत्ता काही झालेलं नाही आहे तरी आपण त्याची काळजी करत आत्ता बसलो आहे. भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी असतात त्याचासुद्धा आपण वर्तमानात विचार करत असतो. आपण हा विचार करत असतो अरे मी तेव्हा हे असं केलं असतं, ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी असतात. वर्तमानाचा जो वेळ आहे तो आपण घालवतो किंवा वर्तमानातसुद्धा त्याचा पुढे काय होणार ह्याचा विचार आपण करत असतो. त्यामुळे हे न करता जिथे जेव्हा तुम्हाला वाटतं की इथे मी आता खूपच जास्त विचार करते किंवा करतोय किंवा नकारात्मकतेकडे जातोय तिथेच थांबा आणि पटकन समोर काहीतरी काम असेल ना तर स्वतःला कामामध्ये गुंतवून घ्या. कदाचित अतिविचार करून करून मनावरचा जो ताण येतो ना त्या ताणामुळेच पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. त्यापेक्षा ते तिथेच थांबवा आणि स्वतःचं मन दुसरीकडे गुंतवण्याचा प्रयत्न करा. अजून काही असे टॅक्टिक्स किंवा अशा काही गोष्टी आहेत का ज्या आपण करू शकतो? तर नक्कीच करू शकतो. बरेचदा असं होतं की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी आपण कृतज्ञ नसतो. मग ही मंडळी, तज्ज्ञ मंडळी काय सांगतात की एक अशी वही तयार करा किंवा कुठेतरी अशी नोंद करून ठेवा की पूर्ण आजच्या दिवसामध्ये मी कुठल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे. मग अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील की कुठेतरी बाबा मी धडपडणार होते पण मी स्वतःला सांभाळलं आणि मी आता व्यवस्थित आहे. काहीतरी कुठेतरी चूक होणार होती पण नाही, मी सांभाळून घेतलं आणि त्याच्यामुळे ती चूक झाली नाही. ऑफिसमध्ये होऊ शकते, कुठेही या सगळ्या गडबडी अशा होऊ शकतात. मग ह्याविषयी आपण कृतज्ञ राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अशी एक नोंद वही आपली असली पाहिजे. त्याने काय होईल की मागच्या वेळीसुद्धा किंवा इतिहास म्हणजे आपण कालसुद्धा किंवा त्याच्या आधीसुद्धा काय असे कशाबद्दल कृतज्ञ होतो तेसुद्धा आपल्याला कळेल. प्रगती आपण जी करतो ना त्याचा उत्सव साजरा आपण करत नाही. म्हणजे असं होतं बरेचदा की खूप छोटी गोष्ट असते, आपल्याला वाटतं हां काय याच्यामध्ये मी काय एवढी मोठी अचीवमेंट केली. हे तर सगळेच करतात. म्हणजे आता गणपती आहे तर आपण गणपतीची मूर्ती घरी करण्याचा प्रयत्न जर करत असू तर नक्कीच जर ती चांगली झाली तर त्याच्याबद्दल आपण स्वतःचं कौतुक नक्की करायला पाहिजे. दुसऱ्यांनी केलं नाही केलं असू दे पण आपल्याला आपल्याविषयी ते कौतुक असणं किंवा एखादी सजावट आपण चांगली केली, एखादा पदार्थ कालच्यापेक्षा चांगलं केला तर त्याचं ते साजरं करणं किंवा स्वतःविषयी त्याच्याबद्दल एक म्हणजे कौतुकाची थाप आपल्याच पाठीवर मारून

हे अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे ही जी आपण तुलना करतो ना दुसऱ्याशी, ती न करणं की अरे ते पण करतायत मग काय मी त्याच्यामध्ये काय खूप मोठं केलं असं न म्हणता, काल मला हे येत नव्हतं ना आता मला येत आहे ना, म्हणजे ही माझी काहीतरी एक मोठी उडी आहे किंवा अचिव्हमेंट आहे याचं आपण कौतुक करणं किंवा ते लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अशा या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्यामुळे एक आपण सकारात्मकतेकडे जातो आणि स्वतःच आपण स्वतःचा आत्मविश्वास वाढवतो. अशा अजूनही काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते. आपण अगदी शेवटाकडे आलेलो, एक छोटंसं गाणं लावते आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा पटकन परत येऊया.

मंडळी, आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आणि आपण सकारात्मक विचारांविषयी बोलतोय. तर शेवटी म्हणजे सकारात्मक विचार आपण जेव्हा करायचं असतं ना, तेव्हा आपल्या आजूबाजूला तशी एक सपोर्ट सिस्टीम आपण ज्याला म्हणतो, किंवा आपल्या आजूबाजूची लोकंसुद्धाच तशीच असली ना, तर ह्या सगळ्या भावना किंवा हे जे विचार असतात ते आपले ऑटोमॅटिकली तसे व्हायला लागतात. म्हणजे काय? तर आपण सतत जर नकारात्मकच गोष्टी बघत राहिलो किंवा वाचत राहिलो ऐकत राहिलो तर हळूहळू आपलाही मूड तसाच व्हायला लागतो आणि उगाच आपण निराशावादी व्हायला लागतो. त्यापेक्षा एक आपण जर आपली आधार प्रणाली तयार केली, म्हणजे काय की प्रोत्साहन देणारे, कठीण काळ असेल अशावेळी प्रोत्साहन देणारे, आधार देणारे मित्र असतील, कुटुंब असतील, मार्गदर्शक असतील, तर त्यांच्यासोबत आपण राहिलो ना, त्यांच्यासोबत वेळ घालवला तरीसुद्धा आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळत राहते. आपण त्यांचा ऐकूनही घेतो, आपल्याला एक छान योग्य सल्ले मिळतात आणि नेहमी ते आपल्याला प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे असे जर तुमच्या आजूबाजूला आप्तेष्ट असतील तर मला वाटतं कुठलाही प्रसंग आला तरीसुद्धा आपण नक्कीच त्याच्यावर मात करू. आणि हा जर आपण दृष्टिकोन ठेवला आणि रोजचीही जर आपण सवय केली की कुठल्याही गोष्ट समोर आली की त्याच्यातनं कुठला पर्याय निवडायचा आपण गोंधळतो, पण ही जर रोजची आपण प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपल्याला सकारात्मक विचार करता येईल आणि पटकन करता येईल. म्हणजे खूप वेळ लागणार नाही आणि लवकर लवकर ती करण्याची सवय होईल. त्यामुळे असे जर नातेवाईक अशी जर तुमची मित्रमंडळी असतील तर नक्कीच त्यांना बांधून ठेवा, जवळ ठेवा. आणि याच नोटवर इकडे मनस्पर्शी हा कार्यक्रम मी थांबवते आहे. अर्थात आपण परत भेटतोच आहोत युवा तरंग ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, तुम्हाला माहितीच आहे की युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आपण मुलाखत घेतो बरेचदा आणि अनेक तरुण आपले मित्रमंडळी आहेत त्यांना बोलवतो आणि जाणून घेतो की ते नवनवीन काय करत आहेत किंवा काय त्यांचे विचार आहेत किंवा त्यांना एकूणच भविष्यामध्ये

मग त्याची सुरुवात कशी झाली किंवा पुढे त्याची काय स्वप्न आहेत या क्षेत्रामधली, त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. मी पटकन त्याला फोन लावते, तोपर्यंत आपण एक छानसं गाणं ऐकूया.

0: आणि कशी करता तुम्ही सगळी तयारी?
1: तयारी झाली का या प्रश्नाचं उत्तर नेहमी कठीणच असतं.
0: हो,
1: ती झालेलीच असते. गणपती येतो माझ्या घरी, 1.5 दिवस गणपती बाप्पा येतात माझ्या घरी आणि तयारी चालू आहे. खर तर खरं सांगायचं तर गेली बरीच वर्ष, म्हणजे एकामागोमाग एक सिरियल चालू होते, म्हणजे साधारण 2017 पासून. तर शूटिंगमुळे दरवर्षी जरा मला वेळ कमी मिळायचा डेकोरेशन करायला, पण ह्या वर्षी सध्या तसा बऱ्यापैकी मी फ्री असल्यामुळे जरा खूप आधी काही दिवस आम्ही डेकोरेशन चालू केलं आणि ह्या वर्षी असं म्हणता येईल की बऱ्यापैकी जरा हातात आलंय डेकोरेशन त्याच्यामुळे. आणि आता थोडीशी तयारी बाकी आहे, पण आहेत कामं तर अजून बाकी आहेत.
0: मग अशी तुमची थीम किंवा असं काही ठरवता का की काय थीम करायची? कारण बरेचसे घरगुती गणपती मध्ये सुद्धा खूप छान छान देखावे केलेले असतात.
1: हो, म्हणजे आमचा दरवर्षीच प्रयत्न असतो आम्हा घरच्यांमध्ये सगळ्यांचा की आपण काहीतरी वेगळं करायचं आणि ते आम्ही दरवर्षीच करतो. आणि मी जसं म्हटलं की जेव्हा अगदीच वेळ नसतो, आता मधली 1-2 वर्ष घरामध्ये कोणालाच वेळ नव्हता, तेव्हा आम्ही लिटरली मार्केटमधनं एक मखर आणून लावला होता, म्हणजे तेव्हा काहीच ऑप्शन नसल्यामुळे. पण बाकी दरवर्षी आम्ही, आता यावर्षी पण आमचं डेकोरेशन जरा वेगळं आहे, म्हणजे मुख्यतः आम्हाला स्वतःला काहीतरी बनवायचं असतं. तर आम्ही मध्ये 50 वर्ष होतं तेव्हा आम्ही हत्ती बनवला होता छोटासा, त्याच्यानंतर रंगभूमी बनवली होती, म्हणजे स्टेज पूर्ण एक बनवलं होतं आणि स्टेजवर बाप्पा होता, असं परत काय काय वेगवेगळं काहीतरी. एक जसं गणपती जवळ येतो तसं 1-2 महिना आधी डिस्कशन सुरू होतं की यावर्षी काय करायचं, तसं प्रत्येक वर्षी प्रयत्न असतो काहीतरी वेगळं करण्याचा.
0: खरंय, आणि गणपती म्हटलं की एक क्रिएटिव्हिटी, मुळातच तू अभिनेता आहेस त्यामुळे एक क्रिएटिव्हिटी आहेच, आणि एक अजून काहीतरी आपण क्रिएटिव्ह काय करू शकतो, आपला विचार त्याच्यामध्ये कसं मांडू शकतो हे सुद्धा आपण विचार करत असतो. एक छोटीशी ना व्यावसायिक विश्रांती घेऊ आणि आपण परत येऊया, मग बोल आपल्या गप्पा पुढे सुरू ठेवूया.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: श्रोत्या, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण अभिनेता आणि गायक यशोमान आपटे याच्याशी संवाद साधणार आहोत. यशोमान,
1: हॅलो.
0: हॅलो,
1: येस,
0: आवाज येतोय?
1: हो.
0: खूप खूप स्वागत आहे तुझं युवा तरंग या आमच्या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू.
0: उद्यापासून गणपती सुरू होत आहेत, तर तुमच्या घरी सुद्धा आणतात का गणपती? तयारी झाली

0: श्रोते, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण अभिनेता यशोमान आपटे याच्याशी संवाद साधतोय. यशोमान, तू आत्ताच म्हणालास हॅलो की 50वं वर्ष होतं, म्हणजे बरेच तुझ्या आठवणी असतील ना रे गणपतीच्या पण.
1: हो
0: हो, अशा काही आठवणी तुझ्या लक्षात राहिलेल्या?
1: अशी कुणी स्पेशल आठवण नाहीये खरं तर. म्हणजे एवढंच सांगेन की मी जन्माला आल्यापासून मी घरामध्ये गणपती बघतोय आणि लहान असल्यापासून गणपतीचं डेकोरेशन म्हणा किंवा तयारी किंवा जी काही कामं असतील ती लहानपणापासून करतो. त्याच्यामुळे गणेश उत्सव आला की खूप मजा येते मला. तर पहिली गोष्ट म्हणजे 2 दिवसात बरेचसे नातेवाईक येतात घरी, मित्रमैत्रिणी येतात ज्यांना वर्षभर म्हणजे भेटणं होत नाही, तर ती खूप एक चांगली गोष्ट वाटते मला की त्या निमित्ताने तरी निदान भेटणं होतं सगळ्यांनी. आणि ओव्हरऑल तयारी सुरू झाली की ती एक मजा असते म्हणजे घरामध्ये की मी म्हटलं जसं की आता यावर्षी काय करायचं डेकोरेशनला, मग ते डेकोरेशन करायला

0: मग आम्ही डिपार्टमेंट वाटून घेतो की कोणी काय काय करायचं वगैरे. आणि तसं दरवर्षीचं सगळ्यात मला मजा येते ते डेकोरेशन करायला सगळ्यात जास्त. आणि ते जेवढं वेगळं असतं दरवर्षी तेवढी दरवर्षीची मजा वेगळी असते डेकोरेट करण्याची.
1: खरंय. आणि आपण एखादी गोष्ट ठरवतो ती पूर्ण झाल्यानंतर ते बघण्याचा आनंद सुद्धा, आणि गणपती बाप्पा तिथे विराजमान झाल्यानंतर तर अजूनच तो द्विगुणित होतो.
0: आणि माझे बाबा नेहमीच म्हणतात की कुठेही काही थोडस काहीतरी चुकलं वगैरे असेल किंवा आपल्या मनासारखं झालं नसेल तरी सुद्धा एकदा तिकडे बाप्पा बसला त्याची पूजा झाली की सगळं सुंदर दिसणार, काही टेन्शन घेऊ नको.
1: खरंय. आणि तू म्हणालास आम्ही सगळे एकत्र येतो तर अगदी माझ्या डोळ्यासमोर आलं की डेकोरेशन करताना प्रत्येकाची मतमतांतर असतात की हे असं नाही असं व्हायला पाहिजे, हे असं नाही बरं दिसत नाही, मग तो गोंधळ आणि त्याची मजा पुन्हा वेगळीच असते. त्यामुळे एकूणच म्हणजे गणपती आपले सगळे सण आपण एकत्र यावं आणि काहीतरी एक छान क्रिएटिव्ह आपल्या हातनं व्हावं यासाठी असतात ते. गणपती बाप्पाची मिरवणूक असते त्यामध्ये तू आता गायक सुद्धा आहेस त्याच्यामुळे तुला मुळात गाणं आणि वादन या दोन्ही मध्ये रस आहे, मग ढोलताशा पथक सुद्धा त्यामध्ये असतं, तर मग तू कधी त्याच्यात सहभागी झालायस का?
0: मी आता ह्या वर्षी होणार आहे. मी म्हटलं तसं गेले अनेक वर्ष शूटिंगमुळे आणि कामाच्या सगळ्या गडबडीमुळे मला कधीच जॉईन करता आलं नाही किंवा जाऊन वादन करता आलं नाही. पण जे कलाकारांचं एक पथक आहे कलावंत ढोलताशा पथक पुण्यामध्ये, सो ते मी ह्या वर्षी जॉईन केलंय आणि त्यांच्या ज्या मिरवणुका आहेत त्याच्यामध्ये मी जाऊन वादन करणार आहे आणि मी ताशा वाजवणार आहे तिकडे.
1: बरोबर.
0: आणि म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून म्हणजे तू म्हणालीस तसं कॉलेजपासूनच माझी काइंड ऑफ जर्नी सुरू झाली, ऍक्टिंग म्हणा गाणं म्हणा किंवा वाद्य वाजवणं. सो कॉलेजमध्ये असताना आपलं जे मुंबई युनिव्हर्सिटीचं युथ फेस्टिवल असतं त्याच्यामध्ये फोक ऑर्केस्ट्रा नावाचा एक इव्हेंट असतो, सो 10 मिनिटाचा एक परफॉर्मन्स द्यायचा असतो 7 ते 10 जणांनी. तर त्याच्यामध्ये मी 3 वर्ष केला तो इव्हेंट, तर त्याच्यामध्ये मी बरीच वाद्य वाजवायला शिकलो, त्याच्यामध्ये ताशा पण होता. तेव्हापासून थोडाफार जमायला लागला मला ताशा. आणि जेव्हा मला असं कळलं की कलावंत नावाचं ढोलताशे पथक आहे तर तेव्हापासून मला चाललं होतं की अरे हे जॉईन केलं पाहिजे, पण ते काही ना काही कारणामुळे जमत नव्हतं. तर फायनली यावर्षी मला ते जॉईन करण्याची संधी मिळते आणि यावर्षी मी मिरवणुकांमध्ये मस्त वाजवणार आहे आणि खूप एक्साइटेड आहे.
1: येस, आपण सगळेच त्या बाबतीत खूपच उत्साही आहोत. सध्या गणपती येणार आहे सगळीकडे, रोषणाई आकर्षण सगळं त्याचंही आहेच. आपण अजून गप्पा मारणारच आहोत. तुझी एकूणच या क्षेत्राकडे वाटचाल कशी सुरू झाली आणि पुढे तू काय म्हणजे तुझं अजून काय बेत आहेत तू आखलेले पुढचे त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. या गप्पा सुरू ठेवूया, एक गाणं आपण ऐकूया, त्यानंतर विश्रांती घेऊ व्यावसायिक आणि त्याच्यानंतर आपण परत येऊया. श्रोते हो, आपण संवाद साधतोय अभिनेता यशोमान आपटे याच्याशी युवा तरंग आपल्या कार्यक्रमामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: श्रोत्या, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण अभिनेता गायक यशोमान आपटे याच्याशी संवाद साधतोय युवा तरंग आपल्या कार्यक्रमामध्ये। यशोमान, आपण गणपती विषयी बोलतोय, उत्सवाविषयी बोलतोय आणि तू आत्ताच सांगितलंस की तू घरी तुमच्या कशी तयारी होते किंवा तुला ढोलताशा पथकात कसा रस आहे किंवा तू कथा आता कसं ते जाणार आहेस, पण एक अजून गोष्ट असते कुठलाही सण समारंभ असला ती म्हणजे काय नैवेद्य करायचा किंवा काय पदार्थ करायचे घरी, त्याचं एक खूप मोठं प्लॅनिंग असतं आपल्याकडे, कारण इतकी विविधता आहे आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी पदार्थांची सुद्धा, किंवा नैवेद्यही वेगवेगळे दाखवले जातात, पण मोदक हे मात्र प्रिय आहेत बाप्पाला। पण तुमच्या घरी मग असं कुठला एखादा पदार्थ की मोदक तर आहेत ते सगळ्यांनाच आवडतात, पण असं तुझा कुठला असा आवडता पदार्थ आहे की तो तुला आईच्या हातचा आवडतो किंवा तुमच्या घरी होतो किंवा तुला बनवायला आवडतो असं काही आहे का?
2: मला

0: मला बनवायला वगैरे तर खूपच लांबची गोष्ट आहे. आणि बाप्पाला जसे मोदक आवडतात तसे आम्हालाही प्रचंड आवडतात. मला पण खूप आवडतात. ते तर झालंच म्हणालीस तसं. आणि दुसरं म्हणजे एकतर दरवर्षी गणपतीचा पहिला दिवस तो सकाळी उठल्यानंतर गुरुजी वगैरे येणार, मग पूजा वगैरे होणार, तो पहिला जो सुगंध जो येतो किचन मधून तो येतो साबुदाणा खिचडीचा. आणि माझी आई खूपच अप्रतिम साबुदाणा खिचडी बनवते, त्याच्यामुळे ते पण एक ती होतो एक वेगळा आनंद असतो की गणपतीचा पहिला दिवस म्हणजे सकाळी उठल्या 10 बरोबर छान
1: साबुदाणा खिचडी. म्हणजे एरवी आपण खातोच पण ती स्पेसिफिकली त्या दिवशीची वेगळी,
0: स्पेसिफिकली गणपतीच्या पहिल्या दिवशीची वेगळी छान जास्त थोडं जास्त खोबरं टाकून म्हणतो ते तर असतच. आणि जेवण जेवणात तर मोदक तर आहेत, त्यातून मग कधीतरी श्रीखंड असतं किंवा कधी आम्रखंड असतं किंवा आईच्या हातचं अळू सुद्धा आई जे बनवते ते पण मला खूप आवडतात. आणि छान म्हणजे ओव्हरऑल सगळं पॅट असं छान भरलेलं असतं त्याच्यामुळे जेवायला पण एक वेगळीच मजा येते.
1: बरोबर आहे, एक माहोलच वेगळा असतो त्यामुळे ते नेहमीचं जेवण असलं तरी सुद्धा खूप छान सगळ्यांबरोबर ते छान गोड लागतं. आणि मला माहितीये दत्ता बोलता बोलता सुद्धा अगदी तोंडाला पाणी सुटलेलं असणार आहे. सगळेजण तेच आठवत आहेत की आता पुढे उद्या आपल्याला काय काय छान
0: मिळणार.
1: खरं तर आता आपण गणपतीविषयी आपण बोललोच, पण तुझी अभिनेता म्हणून सुरुवात कशी झाली किंवा तू या क्षेत्राकडे कसा वळलास?
0: मी या क्षेत्रामध्ये म्हणजे ऍक्च्युली माझ्या घरातच हे आहे क्षेत्र बघायला गेलं तर, म्हणजे माझे बाबा विवेक आपटे लेखक आणि गीतकार आहेत, माझे काका होते विनय आपटे अभिनेता आणि दिग्दर्शक, त्याच्यामुळे लहानपणापासूनच हे वातावरण होतंच घरामध्ये. पण खरं सांगायचं तर लहानपणापासून शाळेत असल्यापासून मला खूप स्टेज फिअर होतं, मला खूप भीती वाटायची. म्हणजे मला अजूनही आठवते की खूप लहान दुसरी तिसरी चौथीत असताना दरवर्षी वार्षिकोत्सवात आई मला फोर्स करायची की जा जा काहीतरी कर, डान्स कर नाही तर काहीतरी कर. आणि मी दरवर्षी नाही नाही म्हणायचो, रडायचो, नाही नाही मला भीती वाटते, मला नाही करायचं वगैरे. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर माहित नाही मला काय झालं. आणि माझा भाऊ आहे, मोठा भाऊ, 7 वर्ष मोठा भाऊ आहे मला, तो सुद्धा कॉलेजमध्ये असताना एकांकिका वगैरे केल्या होत्या त्यांनी आणि त्या मी बघितल्या होत्या लहान असताना. तर मी 11वीत गेल्यानंतर माहित नाही मी अचानक मला संधी मिळाली आणि मी डिसिजन घेतला की करूया, करून बघूया काय, बघूया काय होतं. आणि नशिबाने पहिली एकांकिका मी केली आणि त्याला बक्षीस मिळालं आणि त्याच्यात मला सुद्धा एक ऍक्टिंगचं बक्षीस मिळालं. त्याच्यामुळे एक असं म्हणता येईल की तेव्हा एक थोडा कॉन्फिडन्स आला की हा की थोडं अप्रिसिएशन मिळाल्यानंतर आपल्याला छान वाटतं ना, की एक कॉन्फिडन्स येतो की हा करू शकतो मी. आणि थिएटर आता ज्यांनी थिएटर वगैरे केलंय कॉलेजमध्ये असताना किंवा हौशी रंगभूमी किंवा प्रायोगिक काही, तर त्यांना माहिती असेल की एकदा जॉईन केलं की आपण ते सोडू नाही शकत, किंवा बाकीचे किंवा आपले कॉलेजमधले सिनियर्स वगैरे आपल्याला सोडू नाही देत, ते आपल्याला करायलाच लावतात. त्याच्यामुळे ते कंटिन्यू झालं आणि मग दरवर्षी ज्या ज्या काही एकांकिका जे काही होतं ते करत गेलो. आणि जसं युथ फेस्टिवल आला तर 11वी 12वी मध्ये आपण युथ फेस्टिवलला पार्टिसिपेट नाही करू शकत, आपण डिग्री कॉलेजला गेल्यानंतर एलिजिबल होतो. सो डिग्रीला गेल्यानंतर बाकी जे काही वेस्टर्न ग्रुप सॉंग असतील इव्हेंट किंवा मग अशी म्हटलं तसं तो फोक ऑर्केस्ट्रा आणि प्लस एकांकिका स्केट आणि माईम वगैरे हे तर होतच, तर त्याच्यात पण पार्टिसिपेट केलं. आणि मग हळूहळू कोणाच्या तरी ओळखीने आमच्या कॉलेजच्या सिनियरच्या एका ओळखीने एक नाटक आलं, मग काहीतरी ऑडिशन, ते असं काही ना काहीतरी कळत गेलं, मग ते काम पण मिळत गेलं आणि असं मग सुरू झालं, सुरुवात झाली.
1: तू तिन्ही या माध्यमांमध्ये काम केलेलं आहेस, म्हणजे तू आताच म्हणालास की तुझी अगदी सुरुवात नाटकातून, म्हणजे कॉलेजमधल्या एकांकिका आणि मग त्याच्यानंतर प्रायोगिक, त्याच्यानंतर व्यावसायिक, सिरियल आहेत, सिनेमा आहे, म्हणजे या सगळ्याच माध्यमांमध्ये तू काम केलेलं आहेस. तर त्या माध्यमांमधला फरक तुला काय वाटतो किंवा त्यातली काही आव्हानं?

0: काय वाटतात? आधी फरक सांग अगोदर आणि मग नंतर आपण आव्हानांकडे जाऊया.
1: फरक प्रत्येक माध्यमात आहेत आणि आव्हानं पण आहेत आणि दोन्ही सगळ्या माध्यमांचे प्लस मायनस पॉइंट आहेत. फिल्म मध्ये मी एवढं काम केलं नाहीये, म्हणजे आतापर्यंत 2 ते 3 फिल्म केल्या मी, पण त्याच्यामध्ये असे छोटे मोठे रोल केले. अजून असं म्हणजे पूर्ण प्रोसेस बद्दल सांगण्या एवढं मी एवढी प्रोसेस अनुभवली नाहीये फिल्मची, पण नाटक आणि सिरियल बद्दल तर नक्कीच बोलू शकतो. एकतर सिरियल बद्दल सांगायचं झालं तर त्याचं खरं सांगायचं तर शेड्यूल खूप हेक्टिक असतं, म्हणजे दिवसाला 13 तासांची शिफ्ट असते आमची.
0: बर.
1: आणि हो, म्हणजे त्या 13 तासामध्ये साधारण एका एपिसोडचं ड्युरेशन जेवढं असतं तेवढं काम निघतं साधारण.
0: बर.
1: मग ते जसा काही सिक्वेन्स असेल तसं थोडं कमी निघतं, कधी जास्त निघतं काही. आणि त्याचा फायदा हा आहे की एक तर तुम्ही खूप लगेच लवकरात लवकर लोकांच्या घराघरात पोहोचता, प्रत्येकाच्या घराच्या टीव्हीवर दिसता, त्याच्यामुळे माणसं खूप लवकर ओळखायला लागतात आपल्याला. त्याच्याच विरुद्ध नाटकामध्ये लोकांना आणावं लागतं नाट्यगृहापर्यंत, म्हणजे आता रील्स करून म्हणा किंवा पब्लिसिटी करून म्हणा किंवा कुठल्या मोठ्या अभिनेत्याचं कुठल्या मोठ्या कलाकाराचं नाव असेल तर मग तेवढा फायदा होतो ऑब्व्हियसली. तर ते ऍड बघूनच येतात, पण त्याच्यासाठी त्यांना आणावं लागतं नाट्यगृहात. पण थिएटरवर काम करण्याचा जो एक आनंद आहे की त्या एका फ्लो मध्ये एकदा पडदा उघडला की इकडे कुठे काही कट नाहीये, काही रिटेक नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला कम्प्लीट इन्वॉल्व्ह होऊन तुमचं 101% देऊन तुम्हाला जे काही 2-3 तासाचा परफॉर्मन्स आहे तो द्यायचा आहे. सो ते एक खूपच आव्हानात्मक आहे थिएटर करणं, आणि थिएटर करण्याची मजा सुद्धा वेगळी आहे कारण की ते आपण लाईव्ह करत असतो आणि ऑडियन्सचा रिस्पॉन्स सुद्धा लाईव्ह मिळतो आपल्याला, पण त्या ऑडियन्सला आणावं लागतं बोलून. आणि टीव्हीवर आपल्याला तो रिस्पॉन्स नाही मिळत किंवा चुकलं तर आपण कट करून परत पण करू शकतो, अजून पुढच्या टेक मध्ये अजून बेटर करू शकतो, किंवा कधी कधी ते चुका पण होतात, थोडी माती पण खातो आपण त्याच्यामध्ये, पण ते चुका दुरुस्त करायला वाव असतो, पण तो प्रेक्षकांचा आता समजा काहीतरी जोक झाला सीन मध्ये तर जो थिएटरमध्ये लाईव्ह जो हसा मिळतो आपल्याला, जो लाफ्टर मिळतो तो तिकडे नाही मिळत. पण हा, प्रत्येक फिल्मचं प्लस मायनस पॉइंट वेगवेगळे आहेत, पण मजा दोन्हीकडे येते. दोन्हीचा फॉर्मॅट वेगळा असल्यामुळे काम करण्याची पद्धत पण त्याप्रमाणे बदलते, मजा दोन्हीकडे येते काम करायला.
0: बरोबर. आपण अजून गप्पा सुरू ठेवूया, एक छोटस गाणं लावते आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा येऊया.
1: येस.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: श्रोते युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण अभिनेता यशोमान आपटे याच्याशी संवाद साधतोय। यशोमान, आता तू सांगितलंस की ह्या सगळ्या माध्यमांमध्ये फरक असतो आणि त्याची आव्हानं सुद्धा वेगवेगळी असतात, म्हणजे नाटकामध्ये रसिक प्रेक्षक तुमच्या समोर असतात आणि त्यांची काय रिस्पॉन्स आहे तुम्हाला लगेच कळतो, पण अर्थात सिरियलमध्ये ते कळणं मुश्किल आहे, किंवा त्यांची वेळ आणि ते सगळं, म्हणजे तीच एक एकूण आव्हानं आहेतच। पण तू अनेक सहकलाकारांबरोबर सुद्धा काम केलेलं आहेस, तर मग असे काही आपल्याला अनुभव असतात त्यांचे, किंवा एकूणच नाटक तुम्ही जेव्हा सादर करता तेव्हा त्याचे काही अनुभव असतात की त्यातनं आपल्याला शिकायला मिळालो, तर असे काही तुझे अनुभव आहेत का?
2: हो, म्हणजे अजून मला खर तर खूप काम करायचंय खूप लोकांबरोबर आणि खूप गोष्टी शिकायचे, पण जेवढी जी काही नाटक सिरियल जी काही प्रोजेक्ट केले त्याच्यामध्ये सुद्धा मला खूप चांगले सहकलाकार लाभलेत। म्हणजे पहिल्या सिरियल मध्ये मनोज कोल्हटकर असतील जे माझे बाबा होते, त्याच्यानंतर अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, आत्ताच्या सिरियल मध्ये विशाखाताई, विशाखा सुभेदार, अनेक बरेच जण आहेत। त्याच्यानंतर पहिलं जेव्हा नाटक केलं होतं त्या नाटकामध्ये प्रदीप पटवर्धन होते, जयवंत वाडकर होते, सुप्रिया पाठारे, सुप्रियाताई होती, शर्मिष्ठा राऊत होती, ती तर म्हणजे खूपच मस्त टीम होती आणि ते माझं आयुष्यातलं पहिलंच प्रोफेशनल काम होतं ते नाटक। सो बायको असून शेजारी नावाचं खूप जुनं नाटक आहे, 80s मध्ये वगैरे आलेलं आणि ते रिओपन झालं होतं 2013 मध्ये, तर त्याच्यात मी चंपक नावाचं कॅरेक्टर करत होतो जे त्यांच्या मुलाचं होतं आणि त्यांच्याकडनं ऍक्च्युली शिकण्यासारखं खूप होतं, पण तेव्हा प्रॉब्लेम काय असतो की आपण नवीनच असतो, म्हणजे आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये ऍक्टिंग करण्याची किंवा काम करण्याचं तो एक थोडा कम्फर्ट झोन असतो, पण पहिलंच काम होतं आणि ते पण ह्या सगळ्या नावांबरोबर मी काम करत होतो, त्याच्यामुळे थोडस असं थोडासा ऑकवर्डनेस होता आणि तितका कम्फर्ट झोन नव्हता माझ्यासाठी, त्याच्यामुळे माझं पूर्ण लक्ष माझं काम आणि माझं काही चुकलं नाही पाहिजे आणि माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कोणाला ह्याच्यामध्ये होत।
1: बरोबर,
2: तर त्याच्यामध्ये ह्यांच्याकडनं ऍक्च्युली ते कॉमेडीचं टायमिंग आणि तो ती स्पॉन्टॅनिटी म्हणा किंवा ते गिव्ह अँड टेक असतं आपण ज्याला म्हणतो, ते त्यांच्याकडनं काय म्हणतात थोडं ऑब्झर्व करायचं पण आणि शिकायचं थोडं राहून गेलं, पण मला ह्याचा खूप आनंद आहे की त्यांच्याबरोबर काम करायला मिळेल, त्यांच्याबरोबर स्पीच शेअर केलंय मी आणि नंतर सिरियल्स मधून वगैरे आणि ज्या ज्या कलाकारांबरोबर काम केली त्यांच्याकडनं पण तसं कधी खूप डिस्कशन नाही झालं, पण ह्या बाबतीत मी म्हणेन की जास्त आपण जेवढं ऑब्झर्व करतो तेवढंच आपल्याला फायदा होतो, म्हणजे आपल्याला ते ऑब्झर्व करता आलं पाहिजे, ते मी सुद्धा अजून शिकतोय की काय ऑब्झर्व करायचं, काय करायचं, काय नाही करायचं, काय नाही केलं तर ते चांगलं दिसतं आणि काय केलं तर ते चांगलं दिसतं। सो अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांकडनं काही ना काही शिकायला मिळत असतं, प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते, प्रत्येकाची काहीतरी पद्धत असते किंवा काहीतरी एक त्यांचा एक फ्लो असतो, सो तो एक ऑब्झर्व करायला मजा येते आणि शिकत राहायला मजा येते।
1: कुठलीही अशी कलाकृती आहे ती एक टीमवर्क आपण म्हणतो की सगळ्यांचं बरोबर ते गिव्ह अँड टेक, आता तू म्हणालास तसं की ते एकमेकांचं तुम्ही बरोबर सांभाळून घेतलं की ती कलाकृती बरोबर सगळ्यांसमोर, प्रेक्षक जे असते त्यांच्यासमोर पोहोचते, त्यामुळे फक्त म्हणजे ऍक्टिंग करणं हा एक भाग, पण सहकलाकारांना एक कम्फर्टेबल करणं, कारण का तू म्हणाला सत्ता की नवीन असताना एक दडपण असतं की एवढे दिग्गज कलाकार आपल्या समोर आहेत मग आपण ते कसं करणार, तर ती पण काही अशी खासियत असते की ते आपल्याला अगदी कम्फर्टेबल करतात। मग या सगळ्या
2: म्हणजे मी म्हटलं तसं की आतापर्यंत ज्यांच्या बरोबर काम केलेत मी, सिनियर कलाकार जे आहेत त्याच्यातलं कोणीही असं नाहीये की म्हणजे काही प्रॉब्लेम झाला किंवा तू जसं म्हणालीस तसं की कम्फर्टेबल न करणं, किंवा म्हणजे प्रत्येकानेच खूप चांगल्या पद्धतीने, एकतर मी असं म्हणेन की त्यांची कदाचित त्यांना एक जबाबदारी पण वाटत असेल की आपण सिनियर आहोत तर आपण वातावरण खूप चांगलं ठेवलं पाहिजे सेटवर, सो सगळे सहकलाकार असे खूप मला छान मिळालेले आतापर्यंत. इवन मला प्रदीप पटवर्धनांचाच एक किस्सा आठवतो की जेव्हा पहिल्यांदा मी त्या डिरेक्टरना भेटायला जाणार होतो, त्यांनी मला बोलावलं होतं की ह्या नाटकासाठी मला तुला कास्ट करायचं आहे तर तू येऊन भेट. तर मी जेव्हा तिकडे गेलो आणि मी मगाशी म्हटलं तसं की पहिलंच काम होतं त्याच्यामुळे खूप टेन्शन होतं आणि जरा एक दडपण होतं. आणि त्या रिहर्सल हॉलमध्ये दार उघडल्या उघडल्याच समोर खुर्चीवर प्रदीप पटवर्धन बसले होते. आणि प्रदीप पटवर्धन म्हणजे तर काय, त्यांना मी लहानपणापासून आपण सगळेच बघतो. म्हणजे खरं तर मी माझ्या घरचे माझा भाऊ वगैरे आम्ही हसा चकटपू नावाचा एक कार्यक्रम लागायचा आणि कॉमेडी .com वगैरे त्याच्यामध्ये म्हणजे ते आम्ही हसायचो, म्हणजे खूप हसायचो त्यांचं हे बघून कामं बघून. आणि तो माणूस डायरेक्ट आपल्या समोर बसलाय आणि मी असं ब्लँकच झालो, म्हणजे मला कळलंच नाही की. आणि त्यांनी दुसऱ्या सेकंदाला मला बघितल्या बघितलं छान एक स्माइल देऊन हॅलो ये बस बस, त्या सेकंदालाच मी एवढं कम्फर्टेबल झालो ना की माझं असं की वा त्या वाट आहे. म्हणजे असं एवढं उत्तम ह्या माणसाने माझं स्वागत केलं त्याच्यामुळे माझं अर्ध टेन्शन तिकडे कमी झालं.
1: खरंय खरंय. आणि तेच होतं की आपले मी म्हटलं तसं की ते टीमवर्क आहे हे त्यांना तर वर्षोनवर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा हाताळायच्या हे सगळं त्यांना माहिती असणार आणि हे आपल्यालाही त्यांच्याकडनं शिकायला मिळत असतं.
2: येस, मी ऍक्टिंग व्यतिरिक्त ह्या सुद्धा अनेक गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या असतात.
1: आपण बोलूया या विषयावर, तुला म्हणजे कोणाची कौतुकाची थाप मिळाली आहे किंवा कोण तुझं कौतुक झालं आहे का, याविषयी आपण बोलूया. एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेते आणि आपण पुन्हा परत येऊया. श्रोते हो, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण अभिनेता यशोमान आपटे याच्याशी संवाद साधतोय. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा FM गोल्ड चॅनल.
3: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: श्रोता, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण गायक अभिनेता यशोमान आपटे याच्याशी संवाद साधतोय. यशोमान, तू मगाशी म्हणालास तसं तू सिरियलमध्ये काम केलंस किंवा तू अशा नाटकांमध्ये कामं केलेली आहेस, तर मग असा एखादा अनुभव असतो ना आपला की एखादं काम आपल्याला आवडलं स्वतःला सुद्धा, किंवा अशी कौतुकाची थाप आपल्या पाठी कोणी दिली की बाबा खूप छान काम झालं आणि ते तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, तर असा काही तुझा अनुभव आहे का किंवा आठवण आहे का?
1: हा, म्हणजे तसे काही किस्से आहेत. म्हणजे जेव्हा आपण फ्लोअरवर काम करत असतो तेव्हा अधूनमधून असे सीन्स येत असतात आपल्या वाट्याला की जिकडे पान पानभर आपणच बोलतोय.
0: बरं,
1: तो काहीतरी असा एक भांडणाचा सीन असेल किंवा काहीतरी असं खूप काहीतरी त्या कुटुंबात घडलं असेल. सिरियलमध्ये आपण असे बरेचदा बघतो आणि ते मोस्टली सगळे हिरोईनच्याच तोंडी असतात डायलॉग. हिरोईनच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असते. हिरोला थोडं कम्पॅरेटिव्हली थोडे कमी असतात पण ते येतात कधून मधून आणि त्यांची आम्ही वाट बघत असतो की कधी एकदा असं मोठं काहीतरी पल्लेदार वाक्य किंवा असं काहीतरी येईल आणि मस्त चोपता येईल. तो असे सीन आले की म्हणजे मी विचारलं पण आहे की इकडे असं किंवा आपली एक रिहर्सल होते पूर्ण एक शॉर्ट घ्यायच्या आधी एक रिहर्सल होते, तर ती झाल्यानंतर पण मी कधी कधी विचारतो

0: की हे इकडे ओके आहे ना, ते बरोबर आहे ना, ते कुठे काही चुकत नाही ना वगैरे वगैरे. आणि सगळेच म्हणजे मी म्हटलं तसं मनोज सर म्हणा किंवा अविनाश सर म्हणा, ऐश्वर्याताई म्हणा किंवा विशाखाताई म्हणा किंवा विजू दादा म्हणजे विजय पटवर्धन तो पण आता शुभविवाह सिरियल मध्ये होता. सो असा एक चांगला मोठा सीन वाटायला आल्यानंतर तो डिलिव्हर केल्यानंतर त्यांच्या तोंडून एक एवढं जे येतं ना की वा मस्त छान. किंवा मनोज सर मला वा आपटे वा असं म्हणायचं. तो ते आणि तो सीन झाल्यानंतर ना आपल्याला पण असं कुठेतरी असतं की अरे यार नाही थोडं तेवढं चांगलं नाही झालंय हे आपल्याला कुठेतरी माहिती असतं आणि आपण असं होतं की आता पुढच्या टेकला अजून बेटर करूया. पण तरीही त्यांच्या तोंडून ती एक दाद येणं किंवा एक शाबासकी मिळणं ते त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी मिळते की मला माहिती आहे की अजून बेटर करायला स्कोप आहे. पण तरी सुद्धा त्यांच्याकडनं हे जे प्रोत्साहन मिळतं म्हणजे जसं मगाशी आपण बोललो की त्यांना बरोबर माहितीये की कसं वागायचं किंवा काय इकडे बोललं पाहिजे अपेक्षित. आता माझा स्वभाव असा आहे की मी कॉम्प्लिमेंट ला जास्त रिॲक्ट करत नाही कारण की म्हणजे माझ्या डोक्यात हे असतं की ओके म्हणजे कॉम्प्लिमेंट दिली थँक्यू पण मला लगेच म्हणजे रिलॅक्स नाही व्हायचं त्याच्यामुळे किंवा होऊ द्यायचं नाही असं त्याला मला अजून ते बेटर करायचं पुढच्या शॉर्ट मध्ये. कदाचित ते समोरच्याला थोडस रूड पण वाटू शकतं की अरे मी याला कॉम्प्लिमेंट देतोय पण असं हा असं ब्लँक का उभा आहे किंवा काहीच रिस्पॉन्ड का करत नाही. पण माझ्या डोक्यात ते चालू असतं की हा ओके थँक्यू पण आता मला अजून बेटर करायचंय कारण की हा माझ्या दृष्टीने बरोबर नाही झालेला. सो ते माझ्या डोक्यात चालू असतं. सो सिरियलच्या साईडवर तर हे आहेच. अदरवाईज एक फिल्म केली होती मी त्याच्यामध्ये भारत गणेश पुरे माझे वडील होते त्यांनी पण सीन झाल्यानंतर एक अशी पाठीवर थाप देऊन वा मस्त छान केलं ना. ती पण खूप सुरुवातीच्या काळात मी ते प्रोजेक्ट करत होतो आणि त्यांच्याकडनं ती कॉम्प्लिमेंट मिळाली. किंवा इवन आत्ता रिसेंटली मी एका नाटकाला गेलो होतो तर ते नाटक बघायला प्रशांत आमलेंचंच नाटक होतं आता शिकायला गेलोय तर तिकडे सुमित राघवन पण आला होता आणि सुमित दादा आणि सचिन पिळगावकर सर पण आले होते. तर आम्ही नंतर भेटायला वगैरे गेलो होतो माझ्या ग्रीन रूमला तर तेव्हा ते पण होते तिकडे आणि मी एका शो मध्ये जिकडे सचिन पिळगावकर सर जज म्हणून बसले होते तिकडे मी एक गाणं परफॉर्म केलं होतं आणि त्याला साधारण 2.5 वर्ष झाली असतील आत्ता 2.5-3 वर्ष पण झाली असतील आणि आत्ता 1-2 महिन्यापूर्वी आम्ही भेटलो होतो त्या नाटकासाठी आणि तेव्हा सचिन बेळगावकरांनी सुमित दादाला हे सांगितलं की अरे हा खूप उत्तम गातो म्हणजे हा ऍक्टर तर आहेच त्या वाहिनीवर त्या सिरियल मध्ये आणि हा खूप उत्तम गातो आणि हे मला कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे एवढ्या वर्षांपूर्वी झालेली ती गोष्ट ते शूट आणि त्यांनी मला लक्षात ठेवलं होतं आणि त्यांच्या लक्षात होतं आणि त्यांनी प्लस माझं कौतुक केलं की ते मला खूपच छान वाटलं की वा म्हणजे काहीतरी आपण चांगलं करतोय परफेक्ट झालं मला की वा.
1: नाही म्हणजे तू मगाशी म्हणालास तसं की तुमच्या सहकलाकार किंवा या अशा मोठ्या माणसांकडनं सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं की ते आपल्यापेक्षा म्हणजे नवीन असलेले या क्षेत्रातल्या लोकांशी ते कसं वागतात कसं बोलतात ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या असतात. यशोमान खूप छान तू आम्हाला सांगितलंस एकूणच गणपती आणि तुझे सगळे अनुभव. उद्या गणेशोत्सव सुरू होत आहे तर तुला मी खूप खूप शुभेच्छा देते गणपतीच्या आणि तुझ्या जी काही स्वप्न आहेत या क्षेत्रामध्ये तुला पुढे जे काही करायचं आहे ती सगळी तुझी स्वप्न पूर्ण हो दे अशा खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आकाशवाणीकडनं तुला.
0: धन्यवाद
1: आणि तू वेळात वेळ काढून इथे आलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद आणि आभार दोन्ही.
0: थँक्यू
1: थँक्यू थँक्यू थँक्स अ लॉट.
0: येस
1: श्रोते हो युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण यशोमान आपटे याच्याशी आता संवाद साधत होतो. एकूणच जाणून घेतला एक गणपती उत्सव आहे उद्यापासून सुरू होतोय तर त्याच्याकडे कशी तयारी चालू आहे आणि एकूणच त्याचे अनुभव या क्षेत्रामधले काय हे सुद्धा आपण जाणून घेतलेत. आपण अशा गप्पा पुढे चालू ठेवणार आहोत. एक छोटीशी विश्रांती गाणं आणि त्यानंतर पुन्हा परत येऊया.
2: एव्हरी Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळ युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण आत्ताच संवाद साधला अभिनेता यशोमान आपटे याच्याशी. आणि सगळीकडे अर्थात सध्या चर्चा एकच आहे, ती म्हणजे गणपती बाप्पाची आणि आपण कशी तयारी करायची, काय करायचं. अगदी शेवटच्या टप्प्याकडे आपली ती तयारी आलेली आहे आणि त्यांनी जसं सांगितलं तसं ती तयारी होतेच असं नाही. आपल्याला शेवटपर्यंत वाटत राहतं की इथे आपण काहीतरी चांगलं करू शकलो असतो, करता आलं असतं. आणि मला असं वाटतं आपली हीच खासियत आहे की हे आपल्याला समजावून देतं की आपण अजूनही तसे विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी रूपात आपण राहिलो तर नक्कीच आपण नवीन काहीतरी शिकू शकतो. आपल्यामध्ये काहीतरी नवीन सुधारणा किंवा प्रोग्रेस, आपण जे काल होतं त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी छान करू शकतो. जेव्हा आपल्याला हे सतत कुठेतरी वाटत राहतं की दुसऱ्यांनी आपल्याला कौतुक केलं ठीक आहे, पण मला माहिती आहे की माझी कपॅसिटी काय आहे, मी काय चांगलं अजून करू शकतो किंवा करू शकते आणि त्याच्यासाठी मी कसा प्रयत्न करायचा आहे. आणि ही सगळीच जी मंडळी आहेत आपली तरुण मित्रमंडळी यांच्याकडे बघून आपल्याला एक अजूनही लक्षात येतं की आता बरीच आव्हानं आहेत. म्हणजे जसं त्यांच्यासाठी, म्हणजे पूर्वी इंटरनेट हे माध्यम नव्हतं, आता इंटरनेट हे माध्यम असलं आणि अगदी सोप्या सोप्या गोष्टीसुद्धा ही मंडळी करू शकतात. म्हणजे प्रिंटआउट घेणं असेल किंवा रेडीमेड, आता इतक्या गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुम्ही बाजारात गेलात तर अक्षरशः सजावटीच्या कित्येक गोष्टींनी बाजार फुललेला आपल्याला दिसतो. पण तसं न करता अजूनही ही मंडळी एकत्र येत आहेत. काहीतरी छान चित्र काढणं असेल किंवा स्वतःच्या हाताने एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, क्रिएटिव्ह विचार करत आहेत. आता तोसुद्धा खरं तर AI टूल्सच्या माध्यमातनं आपण फक्त सांगायचं आणि आपल्याला रेडीमेड उत्तरं त्याचीसुद्धा मिळतात, पण तसंही न करता किंवा त्याचा थोडासा वापर करून मग आपलं काहीतरी विचार त्याच्यामध्ये घालून असं हे बरोबर आहे नाही आहे ह्याचा एक काय उहापोह करून आपण काय छान करू शकतो, काय क्रिएटिव्ह करू शकतो. आपलं स्वतःचं विचार किंवा आपले स्वतःचं त्याच्यामध्ये कुठली कल्पनाशक्ती लढवू शकतो ह्याचा ते विचार करत आहेत. ह्यापेक्षा काय छान असू शकेल, नाही का. हा जो सण आहे तो खूप बऱ्याच ठिकाणी साजरा केला जातो. इथेच युवा तरंग या कार्यक्रमामध्ये मी तुमची रजा घेते. आपण पुन्हा अर्थात भेटणारच आहोत 12 वाजता रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तुम्ही हा चॅनल न्यूज ऑन AIR ॲप यावर सुद्धा ऐकू शकता। श्रोते हो, मी मगाशीच म्हटलं तसं की सगळीकडे सध्या गणपतीची धूम आहे। गणेशोत्सवाची तयारी सगळीकडे महिनाभर आधीपासूनच आपल्याला बघायला मिळते सुरू झालेली। सार्वजनिक गणपतींचं आगमनसुद्धा सुरू होतं आणि मग त्यांचं मूर्तींचं वैशिष्ट्य जे असतं ते आपल्याला दिसायला लागतं। मग मूर्ती, त्यांची रंगीत सजावट, उंची हे सगळं बघितलं की कुठेतरी असंच वाटतं। आणि जेव्हा प्राणप्रतिष्ठा होते त्या मूर्तीची की गणपती बाप्पा खरंच उठून येतील की काय आपल्यासमोर, असंच ते वाटायला लागतं। पण हे रंग किंवा हे जी मूर्ती बनवली जाते ती काही दिवसांसाठीच असते, पण काही रंग जे असतात ना ते खूप वर्षांपासूनचे तसेच आहेत। म्हणजे काही जुने चित्र आहेत किंवा काही शिल्प आहेत की ज्यांचे रंग आपण बघितलं तर ते वर्षानुवर्ष आपल्याला तसेच आहे की काय असं दिसतं, पण तसं नसतं। ते बरेचदा त्याचं जतन करायला लागतं। हे जे टिकवले जातात ना ह्या सगळी चित्र किंवा ही शिल्प, ती एका विशिष्ट ठिकाणी आपल्याला दिसतात, ती ठेवलेली आहेत, त्याच्यामागेसुद्धा काही कारणं असतात। मग ही कशी त्याचं जतन केलं जातं किंवा मग त्या रंगांमध्ये किंवा पूर्वी जे अगदी काही असे वर्षापूर्वी जे रंग वापरले गेले त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या रंगांमध्ये काय फरक आहे, तर या रंगांची आज आपण सफर करणार आहोत। रंजक सफर आहे आपल्या कार्यक्रमामध्ये, अर्थात छान गाण्यांच्या सोबतीने। त्यामुळे

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गण.

मंडळी, आपण रंगांची सफर करतोय. रंग म्हणजे कुठले? तर पुरातन मूर्ती असतील, चित्र असतील, भित्तीचित्र असतील, शिल्प असतील. तर यांचं कसं काय जतन करायचं किंवा ते करणं गरजेचं आहे का? तर खरं तर आहे, कारण ती आपली समृद्ध परंपरा असते. आपल्याला इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी ही शिल्प अत्यंत महत्त्वाची असतात, त्यामुळे त्यांचं जतन होणं महत्त्वाचं आहे. पण काय होतं की ही अशी चित्र बाहेरच्या जर हवेला त्याचा संपर्क आला हवेशी तर त्याचे रंग खराब होतात, त्याला वाळवी लागू शकते किंवा ती खराब होऊ शकतात. मग ही जतन करायला पाहिजेत, कारण मानवी भावभावना किंवा एखाद्या चित्रकाराला त्या चित्रातनं व्यक्त व्हायचं असेल तर तो त्याच्यातनं व्यक्त झालेला असतो, त्यामुळे आपल्याला त्यावेळची लोकांची मानसिकता तेव्हाच्या इतिहासातली ही सुद्धा कशी होती किंवा तेव्हाचे काय त्यांचे प्रश्न होते अशा सुद्धा काही गोष्टी लक्षात येण्यासाठी ही चित्र महत्त्वाची असतात. त्यामुळे मग हे चित्र दुरुस्त करण्यासाठी कुठले रंग वापरायचे, मग त्याच्यासाठी या शास्त्रज्ञांनी ना बराच अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. मग कुठल्या ठिकाणी कुठले रंग वापरले गेलेले आहेत त्याच्याविषयी थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या रंजक सफर या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे ऐकत रहा FM गोल्ड चॅनल, छान छान गाण्यांच्या सोबतीने आपण गप्पा मारतच राहूया.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 MHz FM गोल्ड.
3: मंडळी, रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण रंगांविषयी बोलतोय. तर आता जेव्हा ही जुनी सगळी शिल्प आहेत, चित्र आहेत, त्यांचं जतन करायचं असेल तर मग आता रंग कुठले वापरले गेले पाहिजेत, कारण हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण त्यावेळी कुठले रंग वापरले गेले त्याचा तो आधी अभ्यास करायला लागतो. मग शास्त्रज्ञांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की केरळमध्ये घरातील भिंतींवर रंगकाम करायचं असेल तर भिंतींमध्ये नारळाचा काथ्या वापरला जातो. ओडिसामध्ये तागाचे धागे, कोकणामध्ये भिंत गुळगुळीत होण्यासाठी भेंडीचा रस वापरायचे तर देशावर गुळ आणि चुना यांचं मिश्रण वापरायचे. आणि या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर मग जर एखादं भित्तीचित्र असेल ते जर पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन किंवा त्याचं जतन करायचं असेल तर मग आपण कुठला रंग तर ह्याच्याशी मॅच होणारा किंवा ऐसा रंग जो ह्याच्यावर दिल्यानंतर जुन्या रंगांवर दिल्यानंतर जुना रंग खराब होणार नाही असा विचार करून मग ह्या चित्रांचं जतन केलं जातं. आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा अभ्यास लागतो. जर हा अभ्यास नीट झाला नाही किंवा हे रंग नीट दिले गेले नाहीत तर जी चित्र आहे त्याच्यावर नवीन रंगांचा परिणाम होऊ शकतो आणि ती त्याच्यामुळेही खराब होऊ शकतात. तर ह्याचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे, पण एक छानसं गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा परत येऊया.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका. तुमचं हसू तुमची ओळख. पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: मंडळी रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण चित्रांविषयी आणि रंगांविषयी बोलतोय. एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेते आणि पुन्हा परत येते.
3: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: Mandali. आपण चित्रांविषयी बोलतोय आणि मग रंग आणि मग ते कसं जतन केलं गेलं. मग अशी मी म्हटलं की जर चुकीचे रंग दिले गेले तर कधी कधी जे मूळचे रंग आहेत किंवा मूळचं जे शिल्प आहे त्याला धोका होऊ शकतो किंवा ते रंग त्याच्यावर चांगले टिकू शकत नाहीत. अजिंठा हा गुहांचा, ह्या गुहांचा किंवा तिथल्या जी चित्रं आहेत त्याचा शोध लागला 1930 आणि मग त्याच्यानंतर ती भित्तीचित्रं जी आहेत ती टिकवण्याचा, जपण्याचा म्हणून प्रयत्न करण्यात आला. तर त्याच्यावर काही पदार्थांचा थर दिला गेला पण नंतर असं झालं की तो थर पिवळा आणि तपकिरी काळपट असा पडला आणि मग त्याचे हळूहळू पोपडे पडायला लागले. असंही होतं की धुलीकण त्याच्यावर चिकटतात आणि मग ते हळूहळू अपारदर्शक व्हायला लागतं आणि मग ते चित्र जे आहे ते आपल्याला दिसेनासंच होतं, म्हणजे ते कळतच नाही तिकडे नक्की काय आहे ते. मग त्याच्यानंतर 1970 जवळजवळ त्यांनी पुन्हा एकदा हे तंत्रज्ञान वेगळं असं वापरण्याचा प्रयत्न केला आणि नवीन तंत्रज्ञान वापरून त्या लेण्यांमधलं जे चित्रं आहेत ती त्यांनी रंगवण्याचा तिथे प्रयत्न केलेला दिसतो. मग त्याच्यावर एक लेप देण्यात आला, तो लेप ओला असतानाच त्यावर रंगाचे थर किंवा रंगकाम करण्यात आलं. त्यामुळे काय झालं की खालचा जो भाग होता तो अधिक चांगला एकजीव झाला. मुळात जो रंग आधीच दिला तो ओला असल्यामुळे आणि नंतर त्याच्यावर रंगकाम केल्यामुळे मूळ जो खालचा भाग होता तो पृष्ठभाग आणि जो नवीन झाला त्याच्यामध्ये छान असं ते एकजीव झालं आणि तो सलग असा थर दिसायला लागला. पण नंतर पुन्हा तेच झालं की तो पातळ झाला, कोरडा झाला, ठिसूळ झाला आणि मग काही चित्र होती त्याच्या सकट मग त्याचे पोपडे पडायला लागले आणि मग ते सुटून खाली यायला लागलं. मग त्याच्या सौंदर्याला कुठेतरी बाधा निर्माण होते आणि मग तसंच त्या प्रकारे ते होतं आणि मग पुन्हा त्याच्यावर काही संशोधन झालं आणि मग ते पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे 1990 रंगकाम त्याच्यात करण्यात आलं. त्यामुळे हे संशोधनसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे जर नाही नीट झालं किंवा कुठला रंग द्यायचा हे नाही कळलं तर ते पृष्ठभाग खराब होऊ शकतात, पडू शकतात किंवा त्याला काहीतरी हानी होऊ शकते. तर हे होऊ नये हा शास्त्रज्ञांचा खूप मोठा त्याच्यामागे अभ्यास असतो, त्याच्यामागचा विचार असतो. तर याच अनुषंगाने किंवा यालाच धरून मी प्रश्न विचारणार आहे रंजक सफरी आपल्या कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न मी असा विचारते की जगातलं सगळ्यात मोठं असं पेंटिंग कुठलं आहे, जगातलं सगळ्यात मोठं असं पेंटिंग कुठलं आहे, त्याचं नाव दिलेलं आहे. आणि हे जे मोठं कॅनव्हास पेंटिंग आहे ते 15 वर्षे एका तरुणाने, जो ऑटिझमग्रस्त तरुण आहे, त्याने हे केलेलं आहे. त्यामुळे त्याच प्रकारे त्याने त्या पेंटिंगला नावसुद्धा दिलेलं आहे. हिंट मी तुम्हाला दिली आहे, त्यामुळे नायजेरियामधला हा तरुण आहे. तस त्याचं नाव तुम्ही कुठलं आहे ते माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. जगातलं सगळ्यात मोठं कॅनव्हासचं हे पेंटिंग आहे, नायजेरियामधल्या एका तरुणाने ते केलेलं आहे. तर ते नाव तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा. आणि त्यासाठी स्टुडिओचे नंबर मी सांगते, 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपल्या स्टुडिओचे नंबर. लवकरात लवकर तुमची उत्तरं माझ्यापर्यंत पोचवा.

0: श्रोते हो, आपण रंगांविषयी बोलतोय रंजक सफरी आपल्या कार्यक्रमामध्ये, आणि मी प्रश्न असा विचारलाय की जगातलं सगळ्यात मोठं कॅनव्हासचं पेंटिंग त्याचं नाव काय आहे, आणि जे साकारलं आहे 15 वर्षीय तरुण आहे नायजेरियामधला, त्याने हे साकारलं आहे, तर त्याचं नाव तुम्हाला माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. लवकरात लवकर तुमची उत्तरं पोचवा. स्टुडिओचे नंबर मी पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 34 आणि 45 15 41 35. लवकरात लवकर तुमची उत्तरं मला सांगा, म्हणजे मी इथे लिहून घेत जाईन तुमची नावं. तर आपण ऐकतोय FM गोल्ड चॅनल, आणि आपण सफर करतोय, रंजक सफर करतोय या सगळ्या चित्रांची, आणि त्याचं जतन कसं केलं जातं त्याची.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी

श्रोतेहो, मी प्रश्न असा विचारला होता की जगातलं सगळ्यात मोठं कॅनव्हास पेंटिंग जे 15 वर्षीय तरुण आहे त्याने, जो ऑटिझमग्रस्त आहे आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे, आणि ह्या चित्राचं नाव मी तुम्हाला विचारलं होतं, तर त्याचं नाव आहे इम्पॉसिबिलिटी इज अ मिथ, असा हा नायजेरियन तरुण आहे. आणि ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आहे दीपा पालकर, दीपाली विचारे, संजय गांधी, शुभलक्ष्मी मस्तगार, गीता धुरी, मिलिंद टिपणीस, मोरेश्वर धायमोडकर, पराग राणे, काशीनाथ क्रमवंत, मंगला शेट, या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न मी लगेच विचारते आहे. पुढचा प्रश्न असा आहे की ही जी चित्र आहेत तर या चित्रामध्ये एक अतिशय म्हणजे फेमस अशी त्याची पेंटिंग्स आहेत, तर साल्वातोर मुंडी हे जगातलं सगळ्यात महागडं चित्र आहे, तर हे चित्र कोणाचं आहे? जगातलं सगळ्यात महागडं चित्र जे 2017 त्याची हे झाली, म्हणजे 2017 जे महागडं म्हणून घोषित करण्यात आलं, तर त्या चित्राचं नाव मी तुम्हाला सांगते. तुम्ही त्या चित्रकाराचं नाव माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. तर या चित्राचं नाव आहे साल्वातोर मुंडी म्हणून या चित्राचं नाव आहे, जे असं म्हटलं जातं की जगातलं सगळ्यात महागडं असं चित्र 2017 नोव्हेंबरमध्ये ते विकलं गेलं. तर ते कुठल्या चित्रकाराचं आहे, कोणी ते चित्र काढलं आहे, ते तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि त्यासाठी स्टुडिओचे नंबर पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 34 आणि

0: 45, 15, 41, 35. मंडळी, आपण जेव्हा या रंगांविषयी बोलतो, त्यांचं जतन करण्याविषयी बोलतो, तेव्हा आपल्या लक्षात येईल की ही चित्रं काही सगळी असतात, ती आत्ता काढलेली नसतात, ती खूप जुनी असतात. आणि त्यांचं त्याच्यातनं ते चित्रकाराला काढा सम आपल्याला सांगायचं असतं, किंवा त्यासाठी त्याने वापरलेली त्याचं जे कौशल्य आहे ते खूप वेगळं असू शकतं, ते त्या त्या चित्रकारावर अवलंबून असतं. आणि मग ह्याचं जतन करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण हे जतन करताना त्याच्या पुढे येणारी आव्हानंसुद्धा तेवढीच मोठी आहेत, बरं का? म्हणजे त्या रंगांवर परिणाम होत असतो, स्थळ काळानुसार रंग बदलावे लागतात, त्याचा अभ्यास वेगळा करायला लागतो. त्या चित्रांचं रक्षण संवर्धन करायचं असेल तर ते कुठल्या पृष्ठभागावर काढलं आहे, त्यामध्ये कुठला रंग वापरला आहे, आणि त्याचं माध्यम, ते जतन करण्याचं माध्यम कुठलं आहे, हे तीन भाग अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता चित्र आपण कुठल्या पृष्ठभागावर काढलं हे का महत्त्वाचं आहे, तर बरेचदा ते कापडावर काढलं गेलेलं असतं किंवा एखाद्या कॅनव्हास आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर काढलं गेलेलं असतं, तर त्या सगळ्या या पृष्ठभागाचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्यातलं सेल्युलोज, हे जे द्रव्य असतं ते कागद असेल, कापड असेल, झाडाचा थर असेल, पातळ असा, तर या सगळ्यामध्ये ना हे सेल्युलोज अत्यंत जास्त प्रमाणात आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे जर त्याचा हवेशी संपर्क झाला तर तो कागद खराब होण्याची शक्यता असते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी कॅनव्हासचा वापर केला जातो. आपल्याला प्रश्न पडतो संग्रहालयात गेल्यानंतर की हे पेंटिंग जसे बंद का ठेवलेले आहेत, ते त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. प्रश्नाचं उत्तरही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा, पण एक व्यावसायिक विश्रांती घेऊया, गाणं लावते आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा येऊया.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

मंडळी, आपण रंगांविषयी बोलतोय आणि खरंच अशी छान उधळण रंगांची झाली. तर हे सगळे सप्तरंग किंवा छान असे रंग इंद्रधनुष्यातले सुद्धा बघताना सुद्धा छान वाटतं आणि यांचं जतन होणं म्हणूनच गरजेचं आहे. मी प्रश्न असा विचारला होता की सगळ्यात महागडं चित्र कोणाचं, तर जे चित्रकार आहे लिओनार्डो दा विंची. आणि या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे दीप्पा पालकर, संजय गांधी, चंदा आमरे, दीपाली विचारे, गीता धुरी, पराग राणी, मंगला शेठ या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि मी मगाशी म्हटलं की ही सगळी चित्र संग्रहालयामध्ये आपल्याला बंद दालनात किंवा बंद पेटीत ठेवलेली दिसतात, ह्याचं कारण सुद्धा हेच आहे की खूप जर माणसं तिथे जमा झाली ती चित्र बघायला, तर आपला श्वासोश्वास जो चालू असतो त्यातला कार्बन डायऑक्साईड, त्याचासुद्धा परिणाम या रंगांवर होऊ शकतो. आणि ती जतन करण्याचा मुख्य उद्देश असल्यामुळे बाहेरचा एकूणच धुळीचा किंवा जी हवा बदलत असते त्याचाही त्याच्यावर परिणाम होऊ नये यासाठी विशेष काळजी इथे घेतलेली आपल्याला दिसते. म्हणूनच बरेचदा संग्रहालयामध्ये कमी व्यक्तींना किंवा लिमिटेड माणसांना आतमध्ये सोडलं जातं आणि मग गर्दी होणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली जाते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या चित्रांचं जतन होणं आणि त्याच्यातनं आपण काहीतरी छान शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्यासाठी हे आपले शास्त्रज्ञ जे आहेत ते अभ्याससुद्धा करतात, ह्याचा एक वेगळा अभ्यास केला जातो या रंगांचा. याच नोटवर मी इकडेच रंजक सफर हा आपला कार्यक्रम थांबवते आहे, तुमची रजा घेते आहे. उद्यापासून गणेश उत्सव सुरू होतो आहे, त्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा FM गोल्ड चॅनल.

0: પ્રગતિ માટે અવરોધક બની શકે છે. ભારત અને ઈરાનના નાણામંત્રીઓ વચ્ચેની બેઠકમાં પારસ્પરિક સહયોગ વધુ મજબૂત બનાવવા પર ભાર મૂકાયો. ઈરાન અને ઓમાન વચ્ચે હોર્મુઝ સ્ટ્રેટ માટે નવા જળમાર્ગો પર સહમતિ સધાઈ અને મહિલા T20 ક્રિકેટ એશિયા કપની ફાઇનલમાં ભારતનો મુકાબલો વર્તમાન ચેમ્પિયન શ્રીલંકા સામે. પુરૂષોની ક્રિકેટમાં ભારત T20 આંતરરાષ્ટ્રીય શ્રેણીની પહેલી મેચમાં અફઘાનિસ્તાન સામે ટકરાશે. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આપ 2:30
1: આકાશવાણી મુંબઈ. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. तंत्रज्ञान तसंच महत्वाच्या खनिजांचं शस्त्रीकरण याबाबतही गंभीर चिंता व्यक्त करतानाच सामायिक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात असा इशारा त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रीत केलंय. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळं आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद वाटत असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
2: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
1: दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. यशस्वीरित्या पार पडलेली ब्रिक्स इंडिया 2026 शिखर परिषद आणि या परिषदेनं स्वीकारलेली नवी दिल्ली घोषणा ही भारतासाठी तसंच जागतिक व्यवस्थेसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरल्याचं भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पुन्हा एकदा आपल्या मुत्सद्देगिरीची ताकद दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा भारत जगासोबत संवाद, भागीदारी आणि सहकार्यासाठी सदैव खुला आहे असंही ते म्हणाले. नेतृत्व म्हणजे केवळ प्रभाव निर्माण करणं नव्हे तर विकास, शांतता, लवचिकता, नवोन्मेष आणि शाश्वत विकास या समान प्राधान्यक्रमांकरता विविध देशांना एकत्र आणणं हे भारतानं ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेतून दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगबद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेयेसस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य, व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मादानी झादेह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारनं मान्य

मान्यता दिली आहे. जुनपुट गावात उभारण्यात येणारा हा तळ चंडीपूरच्या क्षेपणास्त्र चाचणी तळापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. आणखी एक तळ आंध्र प्रदेशात उभारला जाणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजे 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आतापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जो देश आठवणी, इतिहास, संस्कार, भाषा, पुरातन दस्तऐवज आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. ज्ञान हे कायमच मुक्त असायला हवं, त्यादृष्टीनं एशियाटिक सोसायटीत असलेल्या ज्ञानाच्या वारशाचा उपयोग महान भारताच्या उभारणीसाठी होईल या दिशेनं आपण वाटचाल करायला हवी असं ते म्हणाले. भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रुपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होतंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचं मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला त्यांच्या कामात शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीमधील प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्यात. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाले. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्याकरता भाविकांची गर्दी झाली आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलंय. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं ॲरेना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचले. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कुप्स्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाचा कॅरेन याचा पराभव केला तर शेल्टननं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत केलं. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असेल. महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेसोबत होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. नेपाळमधल्या चिलीमे जलविद्युत प्रकल्पात बचाव कार्य सुरू असून एका बोगद्यात 6 कामगार अडकले असल्याची शक्यता आहे. भारतीय आणि नेपाळी पथकं अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीनं बोगद्यातला चिखल आणि ढिगारा हटवत असून भूमिगत वीजगृहाच्या दिशेनं पुढे जायचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यासाठी काल बोगद्यात आणलेल्या यंत्रसामग्रीनंतर बचाव कार्याला वेग आल्याचं नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1,386 पोहोचली. अजूनही सुमारे 5,130 जणांचा थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत 13,700 पेक्षा जास्त लोकांची सुटका करण्यात आली तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी